श्रोते हो, आकाशवाणी प्रसारण सेवेची गौरवशाली 90 वर्ष पूर्ण करत आहे. याचंच औचित्य साधून आजच्या निशिगंध मराठी कार्यक्रमात आकाशवाणीची 90 वर्षाची वाटचाल या श्रृंखले अंतर्गत आजच्या चौथ्या भागात आपण ऐकणार आहोत परिसंवाद. आणि या परिसंवादात सहभाग आहे डॉक्टर नयना जोशी आणि डॉक्टर चेतन महाजन यांचा. संचालन सोनाली कुलकर्णी यांचं.

0: श्रोते हो, आकाशवाणी 90 वर्षाचा समृद्ध वारसा, विश्वास आणि श्रोत्यांशी जपलेलं अतूट नातं. या दीर्घ प्रवासात आकाशवाणीनं पिढ्यानपिढ्या श्रोत्यांच्या मनात एक खास आपुलकीचं स्थान निर्माण केलं आहे. आजच्या या विशेष परिसंवादात आपण आकाशवाणीची 90 वर्षाची वाटचाल याविषयी चर्चा करणार आहोत. या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत आकाशवाणीचे जिव्हाळ्याचे श्रोते आणि कलाकार डॉक्टर नयना जोशी आणि डॉक्टर चेतन महाजन. डॉक्टर नयना जोशी या निजाम्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इथून सेवानिवृत्त प्राध्यापिका आहेत आणि महत्वाचं म्हणजे आकाशवाणीच्या त्या फार पूर्वीपासूनच्या कलाकार आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रमांचं सादरीकरण इथं केलेलं आहे. डॉक्टर चेतन महाजन हे शल्य चिकित्सक असून हैदराबाद येथे कार्यरत आहेत. विशेष म्हणजे डॉक्टर चेतन महाजन यांनी पूर्वी युववाणी या कार्यक्रमातून कलाकार म्हणून आपला सहभाग नोंदवला आहे. सर्वप्रथम आपण दोघांना आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा आणि आपलं स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार आणि धन्यवाद.
0: सर, आताच म्हणलं की तुम्ही आकाशवाणीमध्ये युववाणी या कार्यक्रमामध्ये जोडले गेले होतात, त्याच्याविषयी विचारावं असं वाटेल तुम्हाला की तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये कलाकार म्हणून काम केलं आहे, तुमचा अनुभव कसा होता?
2: सर्वप्रथम आकाशवाणी आणि तुमचे धन्यवाद. या सुंदर हा जो योग आलेला आहे ह्याच्यासाठी आम्हाला दोघांना तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल. आकाशवाणी मला असं वाटतं आमच्या पिढीमधले आणि आमच्या पिढीपासून नंतरचे आणि आधीचे, मला असं वाटतं आकाशवाणी हा आयुष्याचा एक अविभाज्य घटक होता आणि आहे अजून सुद्धा. प्रमाण त्याचं कमी जास्त झालं असेल.
0: बरोबर.
2: तर माझ्या कुटुंबामधले बरेचसे लोक हे काही ना काही कारणांमुळे आकाशवाणीशी निगडीत होते आणि त्याच्यातूनच मला एक छोटा शिरकाव मिळाला आणि सगळ्यात पहिल्यांदा मी बालनाट्यामध्ये सहभाग घेतला. मग बालनाट्यामध्ये वेगवेगळे त्यांचे कार्यक्रम असायचे आणि हे मी औरंगाबाद परभणी केंद्राचं सांगतोय, म्हणजे 80s मधली गोष्ट आहे ही.
0: अच्छा.
2: तर तिथं मी चंचू प्रवेश झाला माझा आणि मग मी वेगवेगळे रोल्स, जे काही कोणाचं नाटक किंवा काय असेल त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हॉल्व्ह व्हायचो. थोडा अजून मोठा झाल्यानंतर मी त्याच्यासाठी काही छोट्या गोष्टी लिहायला लागलो.
0: बर.
2: आणि मग त्याचं सादरीकरण.
0: अच्छा.
2: हा माझा पहिला आणि फार मोठा टप्पा होता. जसं आम्ही वाढत गेलो मग शिक्षणाच्या दृष्टीने आपण व्याप्त होऊन जातो इतर गोष्टींमुळे.
0: बरोबर.
2: त्यामुळे थोडासा सहभाग कमी झाला, पण मला असं वाटतं की जसे आई वडील असतात तसंच त्या काळामध्ये आकाशवाणी हा एक संस्कार होता, कारण ते एक असं स्रोत होतं ज्याच्यातून तुम्हाला वेगवेगळे विषय ह्यांची माहिती व्हायची, ह्याचं एक्सपोजर असायचं. आणि आमच्यासारखे काही लकी म्हणेल मी मुलं, ज्यांना त्याची कार्यप्रणाली दिसली, ते कसं काम होतं ऍक्च्युअली.
0: बरोबर.
2: त्यामुळे तो एक अब्सोल्युटली धुंद करणारा अनुभव असायचा. त्या स्टुडिओच्या आत प्रवेश करणं, त्यामध्ये असणारी एक वेगळी शांतता, त्या काळी अजिबात प्रचलित नसलेले एअर कंडिशनर तिथं असणं, त्या थंड वाऱ्यामध्ये गेल्यानंतर एक आपल्या अंगाला होणारा त्या थंड आणीचा स्पर्श तिथून स्टुडिओच्या आतमध्ये भागामध्ये, आणि ज्याला मी आता म्हणेल की स्टुडिओ म्हणजे गर्भगृह.
0: बरोबर. खरं
2: त्या गर्भगृहामध्ये गेल्यानंतर तिथली शिस्त, तिथली शांतता आणि त्या प्रकारात होणारं तिथलं काम, हा एक मन हेलावून टाकणारा अनुभव आहे जो मी आजही रोज अनुभवतो.
0: अगदी खरं. मॅडम, तुमच्याकडे वळते मी जरा. आता आकाशवाणी रेडिओचे कार्यक्रम तुम्हाला ऐकण्याची आवड कशी निर्माण झाली?
1: सर्वप्रथम आता चेतननी सांगितल्याप्रमाणे या गौरवशाली वर्षाच्या वाटचालीसाठी आम्हाला दोघांना इथे आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद. आकाशवाणी आताच ह्यांनी सांगितल्याप्रमाणे की सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य घटक होता. आठवतं तेव्हापासून, म्हणजे लहानपणापासून, 5व्या 6व्या वर्षापासून मला आठवतं की आमच्या घरी रेडिओ होता आणि रेडिओवरती विविध कार्यक्रम आम्ही ऐकत होतो. आणि आमच्या आधीची जी पिढी होती, माझी आई मावशी, तर त्यांना गीत रामायणाने अगदी त्यांच्याशी एक अतूट नातं जुडलेलं होतं.

आणि त्या नात्याचं अजूनही 50-60-70 वर्ष झाली तरी अजूनही गीत रामायणाची जादू मनात झिरपत आहे. आणि गीत रामायणाबद्दल ऐकलं मग नंतर आम्ही सकाळी उठून पहाटेची गाणी 5:55 ती एक धून यायची, ती धून ऐकली की मन असं प्रसन्न होऊन जायचं. मग सकाळी बातम्या लागायच्या, सकाळी सुंदर अभंग लागायचे आणि कुमारजींच्या आवाजात उठी उठी गोपाळा किंवा घनश्याम सुंदरा ही अशी सुंदर प्रसन्न करणारी गाणी ऐकत ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो आणि ती

0: किंवा घनश्याम सुंदरा ही अशी सुंदर प्रसन्न करणारी गाणी ऐकत ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो आणि ती प्रसन्नता ती शांती खरोखरच कशातही नाही असं अजूनही वाटतं. त्यामुळे हे संस्कार लहानपणापासूनच आम्हाला झालेले आहेत आकाशवाणीचे.
1: अगदी खरंय, तुम्ही एकदम आकाशवाणीच्या त्या दिवसामध्ये घेऊन गेलात आम्हाला. तर आकाशवाणीमध्ये असे जे विविध कार्यक्रम व्हायचे त्यापैकी तुम्हाला कोणते कार्यक्रम आवडायचे आणि कुणी उद्घोषक होते का की जे तुम्हाला खूप आवडायचे त्यांचे कार्यक्रम ऐकणं तुम्हाला खूप आवडायचं?
0: मला वाटतं हा फार अवघड प्रश्न, कारण इतके कार्यक्रम आणि इतकी त्याची मोहिनी आमच्या मनावर होती. म्हणजे आताच मी सांगितल्याप्रमाणे विविध भारतीवरचे विविध आम्ही कार्यक्रम ऐकत होतो. संगीत सरिता फार आवडीचा कार्यक्रम होता, कारण त्यात शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम असायचा. त्यानंतर मग भुले बिसरे गीत लागायचा आणि के एल सहगल यांना एक मानवंदना म्हणून शेवटचं गीत के एल सहगलांचं असायचं. आणि त्याच्यानंतर मराठी कार्यक्रम, अनेक भावगीतं आम्ही ऐकलेली आहेत सुंदर सुंदर, म्हणजे सुधीर फडके जी असू देत, भीमसेन जोशी किंवा लताजी, सुमन कल्याणपूरकर, त्यांनी आम्हाला संगीताचा तो एक सुवर्ण काळ होता तर त्यांनी आम्हाला सुंदर गीते म्हणजे काय, गाणं कशी ऐकायची, सुंदर गीते काय असतात, त्याचा आम्हाला आमच्या जीवनावर फार प्रभाव पडलेला आहे ती. आणि त्याच्यानंतर दुसरा म्हणजे आवडता उद्घोषक, मला वाटतं सगळ्यांचाच उद्घोषक आवडता म्हणजे अमीन सयानी. त्या अगदी त्यांचं ते सुवर्णाचं पान होतं, म्हणजे बिनाका गीतमाला किंवा रेडिओ सिलोन आणि अमीन सयानी, त्यांचं मेरे प्यारे भाइयों और बहनों किंवा बहनो और भाइयों असं तेव्हा जी त्यांची उद्घोषणा व्हायची की सगळ्यांचं अगदी असं म्हणजे अगदी अलर्ट होऊन आम्ही ऐकत असो. आणि तो कार्यक्रम कोणत्याही परिस्थितीत आपण सोडवायचा नाही, घरात रेडिओ नसेल बाजूला जाऊन ऐकायचं, पण ऐकायचंच ऐकायचा कार्यक्रम. त्याच्यानंतर आमच्या काळात क्रिकेटची कॉमेंट्री असायची, तर कॉमेंट्री सुद्धा अगदी आम्ही रेडिओवर ऐकत होतो. आणि लाला अमरनाथचे वडील, लाला अमरनाथचे वडील होते विजय मर्चंट होते, ते म्हणजे स्पेशल कॉमेंटेटर म्हणून यायचे. आणि त्याच्यानंतर बॉबी तलियार खान म्हणून एकटा 5 दिवसाची ते कॉमेंट्री सांगायचे. आणि मला एक मजेशीर आठवण येते की पतोडी खूप दिवसांनी खेळायला आले आणि एक तास खेळून त्यांनी फक्त एकच रन केली, तर त्यांनी काय सांगितलं की म्हणे पतोडीजीने अपना शतक सिर्फ 99 रनोसे मिस कर दिया है, असं त्यांनी म्हणजे मजेशीर कॉमेंट्री केली. आणि हॉकीची कॉमेंट्री पण खूप ऐकत होतो. असे अनेक कार्यक्रम. आणि नंतर पुन्हा प्रपंच म्हणून एक वपू काळे, नीलम प्रभू यांचा कार्यक्रम यायचा. आणि हैदराबादवर छोटी छोटी बाते म्हणून एक कार्यक्रम यायचा. आणि त्याच्यातले दोन कॅरेक्टर्स खूप फेमस होते की चांदभाई आणि फातिमा बी, तर तो पण खूप मजेशीर कार्यक्रम असायचा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींची माहिती अशी मनोरंजनात्मक कार्यक्रमातून दिली जायची. मराठी आणि हिंदी खूप ऐकत होतो. आणि अजून एक गमतीची आठवण म्हणजे तेलगू गाणी कधी कधी यायची, तर त्यात सुशीला घंटशाला असं म्हणायचे. तर मला लहानपणी वाटायचं की सुशीला घंटशाला एकच नाव आहे, पण नंतर मला कळलं की सुशीला ही गायिका आहे आणि घंटशाला हा एक अतिशय म्हणजे फेमस गायक होत.
1: अरे वा, तुम्ही म्हणजे आठवणींचा खजिनाच आमच्या समोर उघडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर महाजन सर, मला तुम्हाला विचारायचं की असा की आकाशवाणीमध्ये ज्ञान आणि मनोरंजन यामध्ये कसा समतोल साधला आहे असं तुम्हाला वाटतं?
2: मला असं वाटतं की मनोरंजनातून नकळत पद्धतीने ज्ञान जेव्हा आपण इम्पार्ट करू शकतो किंवा माहिती, बेसिकली ज्ञान हा मोठा शब्द आहे माहिती, तर मला असं वाटतं की इस्पेशली जसं आता मॅडम मगाशी म्हणत होत्या किंवा मलाही वाटतं की त्यावेळेला काय ना रेडिओ हे फार एकमात्र मोठं माध्यम होतं, म्हणजे सगळी माहिती. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की आता जे कार्यक्रम दूरदर्शन, म्हणजे मी आता सह्याद्री वगैरे मराठी बोलतोय की बो शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम वगैरे, असे अनेक कार्यक्रम कितीतरी मराठी आकाशवाणीवरती फार पहिल्यापासून येत आहेत. म्हणजे आजच्या पिढीला ती कल्पना नाही येणार असा एक पर्टिक्युलर कार्यक्रम येतोय. आता सर्वसाधारणपणे टॉक शो म्हणतो आपण, आता हे टॉक शो हे सध्याच्या पिढीचं टर्म येते, पण गप्पा गोष्टी, आता मॅडमनी सांगितलेले काही कार्यक्रम, असे कितीतरी मुलाखती माहितीपर कार्यक्रम आकाशवाणीवरती फार पूर्वीपासून येत आहेत. दुर्दैवानी काय झालेलं आहे की इतर इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे आता त्याचा विसर पडला लोकांना.
1: बरोबर.
2: पण अजून सुद्धा खेड्यापाड्यांमध्ये पावसाच्या रिलेटेड बातम्या, पाण्याच्या रिलेटेड, दुष्काळांच्या रिलेटेड बातम्या, बी बियाण्या संदर्भाच्या बातम्या, जिल्हा स्तरांमध्ये कुठे आता हे प्रश्नच कोणाला जाणवणार नाहीत, कारण आपण शेती माती आणि शेतकऱ्यांपासून लांब गेलेलो आहोत फार. पण हे खूप महत्वाचं आहे आणि आजही ते लोक रेडिओवरती आणि आकाशवाणीवरती खूप निर्भर आहेत.
1: बरोबर.
2: म्हणजे तो लांबवर शेतात बसलेला शेतकरी हा माहिती आणि मनोरंजन या दोन्हीसाठी

0: आज सुद्धा पुष्कळसा आकाशवाणी किंवा रेडिओवर अवलंबून आहे. आपल्या खांद्यावरती टीव्ही कोण घेऊन जाऊ शकतं, पण ट्रान्झिस्टर घेऊन जाऊ शकतात.
1: हो, अगदी खरंय.
0: आणि म्हणजे आता गमतीशीर पद्धतीने म्हणायचं झालं तर कॉमेंट्री जे म्हणाले क्रिकेट कॉमेंट्री, तर माझे वडील मी मला आठवतं की ते हॉकीची सुद्धा कॉमेंट्री ऐकायचे. आणि आमच्यासारखी मुलं तर मला असं वाटतं की रेडिओ कॉमेंट्रीमधूनच अर्थ क्रिकेट शिकले असतील, कारण त्यावेळेचे समालोचक किंवा कमेंटेटर्स हे इतके आर्टिक्युलेट होते, त्यांची भाषा समृद्धी ज्ञान समृद्धी एवढी चांगली होती की मला चांगलं आठवतं. नाव मॅडमनी घेतलेत किंवा मी सांगेल असे कित्येक लोक होते जे तुमच्यासमोर मूर्तिमंत त्या प्लेअरनी खेळलेला तो शॉट उभा करू शकायचे.
1: बरोबर.
0: ही भाषेची समृद्धी आहे, ही त्या ज्ञानाची समृद्धी आहे. तर मला असं वाटतं की आपण घेऊ तितकं कमी आहे.
1: बरोबर.
0: आणि नेटाने ते काम करत राहायला पाहिजे.
1: खरंय सर, हे खूप छान सांगितलं. मॅडम, मलाही तुम्हाला ह्याच संदर्भात प्रश्न विचारावा असं वाटलं की तुम्हाला काय वाटतं की ज्ञान आणि मनोरंजन याचा समतोल कसा साधला आहे?
2: मला पण हेच सांगायचं की ज्ञान म्हणण्यापेक्षा माहिती आणि मनोरंजन ह्याचा उत्तम समतोल कसा राखायचा हे आकाशवाणीने कित्येक वर्षापासून आपल्याला समजावून दिलेलं आहे किंवा त्याच्यावर कार्यक्रम त्या पद्धतीने होत असतात. आणि आकाशवाणीच्या ज्या बातम्या आहेत त्या अतिशय विश्वासार्ह असतात आणि कुठलंही इंटरप्शन नसतं. मला अजूनही आकाशवाणीवरच्या बातम्या ऐकायला आवडतात, अगदी थोडक्यात पण नेमक्या नेटक्या बातम्या आकाशवाणीवरूनच ऐकायला पाहिजेत. आणि जगातल्या कानाकोपऱ्यातल्या बातम्या आकाशवाणीवरून अगदी आपल्या खेडोपाडीत सुद्धा पोहोचायच्या. आणि बातम्या तर एक खूप महत्वाचं आहे. मनोरंजनाचे तर अनेक, आत्ता मी सांगितल्याप्रमाणे अनेक कार्यक्रम होते. आजही मी जेव्हा FM वर ऐकते तर चेतनने आत्ता सांगितल्याप्रमाणे की कोणी आपण टीव्ही तर हातात घेऊ जाऊ नाही शकत, पण ट्रान्झिस्टर एक म्हणजे तो ट्रान्झिस्टर म्हणजे एक शरीराचा भागच होता की तो असा घ्यायचा कानाला. आम्ही वर पतंग उडवायचं असं कानाला कॉमेंट्री असायची, किंवा हॉकीची कॉमेंट्री सुद्धा अगदी बॉल टू बॉल सांगणारे कॉमेंट्रेटर्स होते. इतकं सुंदर. आणि मग ते पाहून गल्लीत क्रिकेट खेळताना आमचे भाऊ वगैरे पण कॉमेंट्री शिकायला सुरू केलं त्यांनी. आणि अजून माहिती म्हणजे आम्हाला, मी आत्ता सांगितलं की आठवतं मला की लालबहादूर शास्त्रींनी पहिल्यांदा 1965 साली त्यांनी जय जवान जय किसान ही अतिशय म्हणजे एक घोषणा दिली आणि त्या घोषणेनी चेतना निर्माण झाली सगळ्यांमध्ये की जवानांसाठी आपण काही करायला पाहिजे. म्हणजे जेवढा जवान महत्वाचा आहे तेवढाच किसान पण महत्वाचा आहे. किसान किती मेहनत करतोय, आज आपल्याला जे काही मिळतंय ते किसानाच्या मेहनतीने मिळतंय, तर त्याचं महत्व. किंवा इंदिरा गांधी

0: चं युग हे डिजिटल युग आहे. तर अशा ह्याच्यामध्ये आकाशवाणी सुद्धा या स्पर्धेमध्ये उतरलेली आहे. आकाशवाणीचं जे ऍप आहे न्यूज ऑन एआयआर, याबद्दल जरा आमच्या श्रोत्यांना सांगाल.
1: न्यूज ऑन एआयआर हे प्रत्येकाने डाउनलोड करून घ्यावं असं ऍप आहे. हे जे एआयआरचं जे ऍप आहे हे खूप स्पेसिफिक आहे, अत्यंत ज्याला मी म्हणेल की नेमकी माहिती आणि नेमके कार्यक्रम त्याच्यातून आपल्याला ऐकायला मिळतात. आणि भरमसाठ जाहिरातींमुळे कधी कधी बातमीच हरवून जाते आणि मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की आकाशवाणीमध्ये आजपर्यंत बातम्या हरवल्या नाहीत, नाहीतर बातम्यांना जाहिरातीतून मार्ग काढावा लागतो समोर येण्यासाठी.
0: बरोबर आहे.
1: आणि म्हणून ह्या ऍपचं महत्व आहे की खरोखर माहिती किंवा न्यूज ज्याला आपण म्हणतो ते कसं असावं, निदान त्याचा अनुभव घेण्यासाठी तरी जरूर प्रत्येकाने हे आपल्याकडे ठेवायला पाहिजे.
0: जसं तुम्ही आता म्हणाला की ट्रान्झिस्टर आपण कानालाच तुमच्या असायचा, तसा ट्रान्झिस्टर तर राहिले नाहीत, पण मोबाईल मात्र प्रत्येकाकडे आहे.
1: तर मोबाईलच्या माध्यमातून आपण आकाशवाणीला आपल्या जवळ ठेवू शकतो.
0: बरोबर आहे.
2: आणि फक्त बातम्याच असं नाहीये, तर आता सकाळी रोज मी ऐकते की भगवद्गीतेचा एक श्लोकाचा रोज अर्थ सांगतात पुणे आकाशवाणीवरून सांगतात, आणि कधी कधी कीर्तन वगैरे असतात, तर त्याच्यातून जनजागृती पण होत आहे ना. म्हणजे अनेक प्रकारचे कार्यक्रम आकाशवाणी करत आहे आणि त्यासाठी ऍप डाउनलोड करणं हे खूप महत्वाचं, आणि प्रत्येक स्टेशन आपण ऐकू शकाल त्याच्यावर.
0: भारतातले सगळे स्टेशन न्यूज ऑन एआयआर ह्या ऍपवरती उपलब्ध आहेत. घड्याळ आपल्याला कार्यक्रम संपण्याच्या दिशेने वळवायला सांगतंय. तर माझा शेवटचा असा प्रश्न आहे तुम्हाला दोघांना, आहे हा प्रश्न की आकाशवाणीचा हा 90 वर्षाचा जो प्रवास आहे याबद्दल काय सांगाल? मॅडम तुम्ही आधी सांगाल.
2: खरोखरच 90 वर्ष झाली हे अतिशय गौरवशाली वर्ष आहेत. आणि आजही मला वाटतं कदाचित एफएम रेडिओ जो सुरू झाला त्यामुळे पुन्हा पुन्हा युवा पिढी इकडे वळत आहे. पण आता काय, आधी कसं होतं फक्त आकाशवाणी एकच माध्यम होतं, आता तसं त्यांना इतकी माध्यमं झालेली आहे, जाहिराती इतक्या झालेल्या आहेत, तर त्यांना आकाशवाणीला ती स्पर्धेमध्ये त्यांना उतरायचं आहे आणि त्यासाठी नवीन नवीन कार्यक्रम, युवांना आवडणारे कार्यक्रम असे घेणं फार जरुरी आहे असं मला वाटतं. पण अजूनही आजकालच्या मुलांना रेडिओ जॅकी म्हणून काम करायला खूप आवडतं.
0: बरोबर.
2: आणि नवीन पद्धतीचे जसे त्यांना आवडतील कार्यक्रम अशा पद्धतीचे नवीन नवीन मनोरंजनाचे किंवा बातम्यांचे कार्यक्रम त्यांनी घ्यायला पाहिजेत रेडिओवर असं मला वाटतं.
0: बरोबर. सर तुम्ही सांगाल याविषयी.
1: मला असं वाटतं की आकाशवाणी किंवा एआयआर ह्याचं महत्व कधीच कमी होणार नाही, कारण एखाद्या मॅडम म्हटलं जसं एखादा एफएम ऐकतो म्हणजेच तो रेडिओ ऐकतोय,
0: अगदी
1: हा त्याचा सोपा अर्थ झाला. मग त्याला आकर्षक कसं करायचं, नवीन पिढी त्यासाठी आकृष्ट होईल ह्यासाठी काय लागेल, तर आपल्याला सध्याच्या पिढीच्या गरजा, त्यांची आशा आकांक्षा, त्यांची स्वप्न, त्यांच्या आवडी ह्यांचाही विचार करावा लागेल. आज जर मला इंडियन क्लासिकल म्युझिक आवडतं पण आपल्या बाजूलाच रॅप आहे, त्याच्याच बाजूला फ्युजन येऊन बसलेलं आहे.
0: बरोबर.
1: आणि मला आवडणाऱ्या क्लासिकल म्युझिकचाच एक अंश घेऊन फ्युजन चाललेलं आहे, पण ते माझ्या मुलाला आवडतंय. अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे खूप स्कोप आहे की आपण या दोन्ही प्रकारांना न्याय देऊ शकतो. तर नवीन पिढीला लागणाऱ्या गोष्टी, त्यांच्या मनात असलेल्या गोष्टी ह्यांना जर आपण, ज्याला आपण म्हणतो की इन्क्लुझिव्ह आपण जर अप्रोच ठेवला, तर एआयआर हे खूप महत्वाचं माध्यम राहणार आहे.
0: बरोबर.
1: आणि माझ्यासारख्याच अनेक येणाऱ्या लोकांना ते त्याचा इम्पॅक्ट करत राहील आणि तो तसाच राहो जसा आपण 90 वर्षांना भेटतोय. कदाचित आम्ही कोणीच नसू, पण कदाचित 290 वर्ष किंवा अजून 100 वर्षांनी हे माध्यम असंच अबाधित असावं असं मला वाटतं.
2: अरे वा. एक अबाधित राहिलेली गोष्ट मला जी जाणवते की आधी जे कलाकार होते त्यांना की बी ग्रेड किंवा बी हाय, ए ग्रेड असं मिळावं वाटायचं. आजही ती गोष्ट बदललेली नाही. आजही कलाकारांना वाटतं की आम्ही आकाशवाणीवर आम्हाला ए ग्रेड, बी हाय असं मिळावं, आणि त्या दृष्टीने ते प्रयत्नशील आहेत, त्या दृष्टीने त्यांची साधना चालू आहे. आणि आज नाही, अजून 100 वर्षांनी सुद्धा हेच अबाधित राहील, हेच कार्यक्रम होत राहतील असं मला वाटतं.
0: अरे वा. डॉक्टर नयना जोशी मॅडम, डॉक्टर चेतन महाजन सर, आपण दोघे आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली वाटचाल या विषयासंदर्भात चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या आठवणी, आपले विचार इथे व्यक्त केलेत, यासंबंधी विस्तृत माहिती सांगितली. आपण दोघे आपला अमूल्य वेळ आकाशवाणीसाठी काढलात आणि आपले अनुभव विचार व्यक्त केलेत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि श्रोत्यांतर्फे आपले मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद.

आत्ताच आपण आकाशवाणीची 90 वर्षाची वाटचाल या शृंखलेअंतर्गत चौथ्या भागात परिसंवाद ऐकलात. परिसंवादात सहभाग होता डॉक्टर नयना जोशी आणि डॉक्टर चेतन महाजन यांचा. संचालन केलं होतं सोनाली कुलकर्णी यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण गीत रामायण या आकाशवाणीनं दिलेल्या अजरामर कलाकृतीमधील ग दि माडगुळकर यांची रचना ऐकलीत. गायक आणि संगीत सुधीर फडके यांचं. आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या गीत रामायणामधील गीतांची मोहिनी अजूनही श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आणि श्रोते हो, या गीत रामायणाच्या गीतरचनेबरोबरच आजचा आपला निशिगंध मराठी कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. पुन्हा भेटूयात आकाशवाणीची 90 वर्षाची वाटचाल या श्रृंखलेअंतर्गत 5व्या भागात येत्या सोमवारी दुपारी 2:30 याच मीटर्सवर. तोपर्यंत सोनाली कुलकर्णीचा नमस्कार.